0: अपना शहर अपना घर और मेहराबपुर की आवाज जीए एफएम
1: 94 न पवंदी तव्हांजी स्किन हाइड्रेट रहंदी मॉइस्चराइज रहंदी ऐं हमेशा क्लीन रहंदी सो डी स्किन जो फेस वॉश हुजे या वरी डी स्किन जी ब्यूटी क्रीम हुजे ये ॿई चीज़ूं तव्हां लॻायो जे तव्हांखे ख़ूबसूरती मिले ऐं तव्हां वाह वाह कयो वाह वाह ऐं अगरि तव्हांजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल न आहे त पोइ तव्हां छा कंदा पोइ तव्हांखे नंबर ते राबितो करिणो आहे ऐं नंबर तव्हां लाज़मी डायल कयो बाबा नंबर डायल करे उन्हनि खे ॿुधायो त तव्हांजे क़रीबी जनरल स्टोर ते डी स्किन ब्यूटी क्रीम या वरी वाइट एज जा प्रोडक्ट्स अवेलेबल कोन्हनि त हू अवेलेबल कराए छॾींदा सो नंबर आहे 03-12-50-25-907 ऐं ॿियो नंबर आहे 0-33-27-38-43-09

0: कमर्शियल ब्रेक बाद एक दफ़ो ॿीहर प्रोग्राम में भलीकार ऐं हिन वक़्तु सिलसिलो जारी रखंदासीं कालनि जो, छो जो ब्रेक खां बाद में कालूं वठण जो ई सिलसिलो जारी रहंदो आहे। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, अस्सलाम वालेकुम। दुआऊं दुआऊं तव्हां ॿाहिरनि जूं दुआऊं तव्हां ॿुधायो, साईं ख़ुशि आहियो खेर महीने खां वठी माना अठ महीना थी विया आहिनि, ॾहें महीने जी ॾहीं तारीख़ खां वठी। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब वटि आया हुआ अॻ में, डॉक्टर साहिब वटि आया हुआ अॻ में कॾहिं कोन? न न आऊं डॉक्टर मंज़ूर साहिब जी ॻाल्हि पियो करियां, उन वटि आया आहियो कोन आया हो? पोइ त तूं परेशान थिए ई न यार, हर भरो वतींदो अठो महीनो थी वियो सूर जंग में खयूं, तुंहिंजी साईं सम्झ रॻ या सीटी पई हूंदी चवंदे, मूंखे जेको आहे जंग त सफ़ा उहो लॻी पई आहे, सुन ईअं ई लॻी पई अथई न? भड़कंदी न साईं, ब्लॉक हूंदी भड़कंदी, इन जो इलाज मौजूदु आहे डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब वटि। ऐं मालिश कंदो आहे छा? मालिश कंदो आहे बसि माराए छॾी पंहिंजो पाण खे, डॉक्टर साहिब खां एफ एम तोखे ॿुधावे थो, इन जी मालिश न करईंसि, मालिश न करईंसि, रहंदो सुजंदी, मालिश करे उन टाइम तोखे सुकून ॾींदी हूंदी, पोइ ॾिसंदो हूंदे त ॿिनि कलाकनि खां पोइ टिनि खां पोइ वधीक सुजंदी हूंदी, सोज कंदी हूंदी, सोज करे थी पोइ मालिश खां पोइ सोज करे थी न? करे थी त न कर न ॾिस, तूं कंहिं सुठे डॉक्टर सां त राबितो कर। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु रोज़ माण्हुनि खे मशवरो ॾियो, किथां थो ॻाल्हाईं? को मसलो ई न आहे, सुभाणे ई हलिया अचो, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु मेहरापुर में मौजूदु आहे, 30 साल तजुर्बो अथसि, 30 साल जर्मनी खां पढ़ियल आहे, जर्मनी खां जर्मन होम्योपैथिक क्लिनिक आहे, जर्मनी वारनि जी फ्रेंचाइज़ अथसि, शहर में ई आहे मेहरापुर में। हा हिते रत बत वारो निज़ाम न आहे, प्रॉपर तरीक़े सां इलाज आहे, अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे, डॉक्टर वॾो डॉक्टर आहे, मशहूरु डॉक्टर आहे, ठीकु
1: आहे?
0: बाबा साम्हूं ईंदे त तॾहिं जेको आहे सो ॾिसी करे तुंहिंजो इलाज शुरू कंदो, ईअं न आहे त एतिरा या एतिरा पंहिंजो हकीमनि वारो ठगनि वारो कमु न आहे, फिक्स न आहे, मरीज़ ते डिपेंड आहे त उनजो मसलो साम्हूं ॾिसबो आहे, वधीक डॉक्टर साहिबु तोखे ॿुधाए थो, एफ एम ॿुध सॼो कुझु, डॉक्टर साहिबु सॼो तुंहिंजो आवाज़ु ॿुधे थो पियो, ठीकु
1: आहे?
0: अच्छा सही सही, डॉक्टर साहिब सां पाण सां ॻाल्हाईंसि, डॉक्टर साहिब तव्हांखे पाण ॿुधाए थो, डॉक्टर साहिब साईं जेको आहे सो मुखातिबु आहे, हिन महिल रेडियो में लाइव हले पियो तुंहिंजो आवाज़ जो।
2: अस्सलाम वालेकुम।
1: वालेकुम सलाम सर साईं।
2: जी जी मूंखे इहा ॻाल्हि असां तव्हांजी ॿुधीसीं, हाणे तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो, तव्हांखे ॿुधायूं था त एक्चुअली जेकी हीअ तकलीफ़ हूंदी आहे या हींअर हिन वक़्तु हर ॿिए टे शख़्स खे इहा तकलीफ़ आहे, ऐं खोड़ सारा पेशंट जहिड़ा तव्हां इन में मुबतला न आहियो, इन खां अॻे खोड़ सारा इन में तकलीफ़ में असां वटि ईंदा आहिनि, रोअंदा वेंदा आहिनि, ख़ुशि थींदा, सो वधीक शिफ़ा अलाह जे हथ में आहे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त रॻ जेकी हूंदी आहे उहा ब्लॉक थी वेंदी आहे, पोइ जीअं अवां ग़लती कई आहे कंहिं वटि ॿुध सुध वियो, किथे रतु कढरायो, के घणा ब्लेड हणाईंदा आहिनि, के ॾंभ ॾियारींदा आहिनि, के छिकू ॾियारींदा आहिनि, हाणे बि हिकिड़ी दोस्त शाम बि मूंसां ॻाल्हायो त उन सां बि इहो ई जेको आहे सो मसइलो हुयो, सो उनखे बि असां इहो ई ॾिस ॾिनोसीं त हर पेशंट जी कंडीशन अलॻि हूंदी आहे, उनजी ट्रीटमेंट जेको इलाजु उनजो इलाजु थींदो आहे, मेडिकल में उनजो ऑपरेशन थींदो आहे, असां वटि हिन जी ट्रीटमेंट थींदी आहे। बाक़ी ॿुध सुध ते जेके तव्हां कमु कराया आहिनि उहे थींदा आहिनि, जेके उहे इंतिहाई ग़लति आहिनि। अॻिते हली माण्हू रग जेकी आहे उहा डेमेज थी वेंदी आहे, पोइ हलण खां बि रहिजी वेंदो आहे, उथण खां बि रहिजी वेंदो आहे। इन जे करे हीअ हिकिड़ा हसास मसाला हूंदा आहिनि, हिनखे तव्हां सीरियस वठो ऐं जेको आहे सो अहिड़नि माण्हुनि ते तव्हां न वञो जितां तव्हांखे नुक़सानु पहुचे। हिकिड़ो इलाजु करायो, इलाजु 2 महीना हले, 3 महीना हले, 6 महीना हले, ज़ाहिर आहे हर कंहिंजी कंडीशन हूंदी आहे, हर कंहिंजी मुख़्तलिफ़ जेको आहे सो तकलीफ़ हूंदी आहे, कंहिंखे घणी वरितल हूंदी आहे, कंहिंखे थोरी हूंदी आहे। कंडीशन में थींदो तव्हांखे ख़बर आहे जेको आहे इहो ई थींदो आहे, करंट लॻंदा आहिनि, सड़ी टंग उहा सड़ंदी आहे, सुन थी वेंदी आहे, सूर थी वेंदी आहे, इहो सॼो रग जेको आहे सो ब्लॉक थियण जे करे आहे। सो इन जे करे मालिश बि इन जे लाइ सख़्तु मनो आहे, ऐं इन जे लाइ हींअर को बि ॾस पंधु अजायो आहे, छो जो हिन वक़्तु तव्हां कंडीशन बिगाड़े छॾी आहे, ॾंभ ॾियारे रत कढाए। सो इन जे लाइ इन जी ट्रीटमेंट थींदी असांजी क्लिनिक मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते, वधण पोटरा पेट्रोल पंप जे बिल्कुलु साम्हूं मौजूदु आहे। सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदासीं। हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे, जुमो छंछरु आचरु। अंगारे जो ॾींहुं क्लिनिक असांजी बंदि हूंदी आहे। सो तव्हांखे इहो ई आहे, तव्हां रूबरू ॾेखारे वञो, वॾी महिरबानी।
0: महिरबानी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई, महिरबानी। हा हा बिल्कुलु, 6 ॾींहं हूंदा आहियूं, अरबा खमीस जुमो छंछरु आचरु अंगारो ॾींहुं क्लिनिक बंदि आहे। ठीकु आहे मुंहिंजे साईं, प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी, मेहरापुर FM 94 लाइव पेश कयो पियो वञे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु, जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानी, मोहबतूं। कॉल जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे। 0301-2196-8051 सखी जाम ॾातार हिन वक़्तु कॉलर लाइन ते मौजूदु हो, जेको बीमारी बाबति पुछी रहियो हो डॉक्टर साहिब खां त हुन जी रग ब्लॉक आहे ऐं हुनखे ॾाढी तकलीफ़ आहे। जॾहिं रग ब्लॉक हूंदी आहे त यकीन सॼी जंघ में हिकिड़ो साड़ो रहंदो आहे, तकलीफ़ हूंदी, ब्लड जो रोलेशन बंदि हूंदो, इंसान खे तकलीफ़ हूंदी, त हुनखे पंहिंजे हिसाब सां उहो ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि प्रोग्राम में। कॉल जी तरफ़ वेंदासीं, हिकु ॿियो कॉलर आहे, ॾिसो किथां जो कॉलर हूंदो। अस्सलामु अलैकुम। उजरी वारो जेको हूंदो आहे न, असीं इंसान जेको आहे इंसान खे उजरी न आहे हूंदी, हुनखे आफ़री न आहे चइबो, आफ़री ॿी कंहिं शइ खे थी सघे थी या कीअं,
1: पेट बि फुकजी वञे
0: खाऊं था, बिल्कुलु माना बदहज़्मो, पेट भरियल, या जेकी शइ खात वरी हाज़मो नथो थिए, वज़न पेट ते, वज़न सीने ते, वज़न जलन हूंदी, मादे जो मसलो। हा बिल्कुलु, तव्हां सां मादे जो मसलो हूंदो। ॿियो छा ॾिसो, माना जिस्म में सूर आहे, बसि थकावट ई थकावट, तव्हां चवंदो बसि उथो ई न, सुता पिया हुजनि। हलो माशाल्लाह FM ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। जी डॉक्टर साहिब, तव्हां साईं जो सुवाल सम्झी वियो हूंदो।
2: जिसे बिल्कुलु भाउ जेके आफ़री जी ॻाल्हि करे थो, पेट ते भर्थी वग़ैरह ब्लूमिंग चवंदा आहियूं, त उहो थी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां उन जा खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। बज़ाहिरी माण्हू खे शायदि ईअं ई लॻंदो आहे त असांखे हीअ तकलीफ़, लेकिन जेकी बि अहिड़ी का बि तकलीफ़ थिए थी त ज़ाहिर आहे उहा कंहिं बीमारियुनि जी अलामत हूंदी आहे। हाणे उनजो कहिड़ी बीमारी थी सघे थी, उहो जॾहिं साम्हूं ईंदो, उनखे डाइग्नोस कंदा आहियूं, उनजी हिस्ट्री वठिबी आहे त उनजे ख़ानदान में कॾहिं कंहिंखे लिवर प्रॉब्लम त आहे या न आहे, कंहिंखे अल्सर रही आहे न आहे, एच पैलोरी हूंदी आहे, कंहिंखे ॿिया पेट जा मसाला हूंदा आहिनि, उहो जॾहिं पेशंट साम्हूं ईंदो आहे त पोइ जेको
0: आहे ख़बर पवंदी आहे।
2: अहिड़े तरीक़े सां जेको अॼुकल्ह जी बेवक़्तु खाइणु हूंदो आहे, बाज़ारू घणो खाधो हूंदो आहे उनजे
0: करे बि माण्हू इस्तेमाल करे थो, उनजे करे बि थींदो
2: आहे। चांहि जो इस्तेमाल ज्यादा जेको आहे सो
0: उनजे करे, या सुबुह सां चांहि पियो बगैर कंहिं नाश्ते वग़ैरह जे,
2: नाश्ते जे
0: तॾहिं बि थींदो आहे
2: तरीक़े सां। या स्मोकिंग जेको आहे सो माण्हू घणी करे थो, या टेंशन माण्हू घणी वठे थो, या निंड माण्हू जी घटि थिए थी, खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। इन जे लाइ असांखे इहो ई ॾिसंदासीं त मुकमल ट्रीटमेंट जे लाइ
0: होम्योपैथिक
2: ट्रीटमेंट कराइनि, रूबरू ॾेखारनि। फ़िलहाल जीअं जाण आहे, या सौंफ़, जीरो अदद चम जीरो दानो रात जो
0: बरल साईं मां ऐं इहो साईं खे सजेस्ट कंदुसि, माफ़ कजो जो माना साईं वेझो आहे एंगोरजन जो सुबुह जो अलियो अचे ॾेखारे वञे वधीक बहितर आहे जो इलाज फर्स्ट एड आहे
2: ॾेखारण सां ई आहे।
0: हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे, अस्सलाम वालेकुम।
3: वालेकुम
0: सलाम, अलहमदुल्ला, आप साहब कौन सा बात करें भैया?
3: जी जी रानीपुर से बात कर रहा हूँ, मोहम्मद रमजान डॉक्टर से मशवरा लेने।
0: जी जी भाई, सिंधी में गलायो भले।
3: अच्छा जी सर, ये थोड़ो पेशाब जो थोड़ो मसलो आए, मने मां कम कंदो आहियां जगरन जो सर।
0: जी जी दादा,
3: वो माना पानी मिसाल ॿ लीटर पीऊंदा त पोइ माना अधु लीटर पेशाब थो हुजे।
0: सही।
3: हा जलन वग़ैरह बि न आहे, माना पेशाब माना बिल्कुलु घटि पियो हुजे।
0: पेशाब घटि थो हुजे माना?
3: जी जी।
0: पाणी घणो था पियो, पेशाब घटि थो अचे, ईअं था चओ? गर्मी में त पाणी ज्यादा इस्तेमालु ई करणु घुरिजे, तव्हांखे ज़रूरत बि घणी आहे इस्तेमालु करण जी। ऐं तव्हांखे गुर्दे वग़ैरह जो या मसाने जो को अहिड़ो मसलो त कोन्हे, या कंहिं ॿी तकलीफ़ त न आहे? उमिरि घणी आहे तव्हांजी? अच्छा पंजहठि साल, माशा यंग आहियो। ॿुधो एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। जी साईं, डॉक्टर साहिबु
2: अॼु साईं बिल्कुलु देखे ई चवंदासीं त रूबरू ॾेखारनि त वधीक बहितर आहे। हिकु त जेकॾहिं पंहिंजो अल्ट्रासाउंड उन्हनि जो थियलु आहे त उहो खणी ऐं रूबरू ॾेखारे वञनि त ज़्यादा बहितर हूंदो आहे। उन खां पोइ जेको आहे सो देखे इहो ॾिसंदासीं त जीअं मां खीरे वंगे जी ॻाल्हि कई त सुबुह जो नेराणे जेको आहे सो ग्रेंड करे खल समेत ऐं उहो जूस उनजो पीअनि, इनशा ताला उन सां बि काफ़ी जेको आहे सो अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं पाणी ज़्यादा पीअनि, कची लस्सी करे जेको आहे सो पीअनि, या उनमें जेको आहे सो लीमे जो पाणी हूंदो आहे, लीमे जो जूस ऐं पाणी जेको आहे सो मिक्स करे ऐं वंगो जेको आहे उहो पीअनि, इनशा ताला इहे शयूं हूंदियूं आहिनि जिन सां जेको आहे सो वधीक फस्ट एड जे हिसाब सां फ़र्क़ु पवंदो आहे। बाक़ी अदरवाइज़ जेकी डाइग्नोस जे लाइ मां ॻाल्हि कई त अल्ट्रासाउंड थियलु हूंदो आहे त उनमें ख़बर पवंदी आहे त किडनीज़ में छा प्रॉब्लम आहे, त उन हवाले सां जेको आहे सो बहितर इलाज थी सघंदो आहे। वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, चीह मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। कॉलनि जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। कॾहिं बि तव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। हलो, वालेकुम अस्सलाम। जी मुंहिंजो साईं, आवाज़ु कटिजे पियो तव्हांजो दादा।
4: ड्यूटी हूंदी आहे हिनमें पंहिंजो 8 कलाक ड्यूटी कंदा आहियूं रोड ते,
0: हुनजे
4: करे पंहिंजो वॉक वग़ैरह थी कान सघे, टाइम अप थी थी वञे।
0: अठहतरि किलो वज़न आहे, इहो मुनासिब वज़न आहे यार, तव्हांखे अलॻि महसूस थिए थो? अच्छा, घणी हाइट आहे तव्हांजी? जी डॉक्टर साहब,
2: अजी साईं बिल्कुलु हिन जे लाइ जेकॾहिं मिसाल ॻाल्हि जो हुनखे तकलीफ़ महसूसु थिए थी त जीअं चांवर आहे उहो रूटीन में हुनखे बंदि करिणो आहे, थधो पाणी जेको आहे सो बंदि करिणो आहे, नीम गरम पाणी सुबुह जो इस्तेमालु कनि, या ग्रीन टी जेको आहे सो हुन में लीमो विझी ऐं उहो इस्तेमालु करे इनशा ताला हुन सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त जेके बि अहिड़ियूं जेके सब्जियूं वग़ैरह आहिनि उन्हनि जो इस्तेमालु ज़्यादा जेको आहे सो करिणो आहे, गोश्त वग़ैरह बंदि करिणो आहे। ऐं वाक जे हवाले सां ज़ाहिर आहे जेकॾहिं हुनखे तकलीफ़ महसूसु थिए थी त वाक हुन जे लाइ मुफ़ीद हूंदी आहे, वाक करणु तमामु ज़रूरी आहे, अदरवाइज़ हुन जी मेडिसिन्स हूंदी आहे भलो रूबरू ॾेखारींदो त वधीक बहितरु रहंदोसि।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ अवां जे समाज में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेके सिहत बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन, 30 साल तजुर्बो रखंदड़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरह वेंदासीं, ॾिसो किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
5: وعلیکم السلام سائیں کڑا عالم خوش آیو
0: دو عالم دلہ کیسا پہ گلایا دا ہیلو
5: جی جی سائیں تاں کیر دا گلایو
0: تاں لے کے ہن جو نمبر ڈائل کیو حکم کیو
5: اساں کے ڈاکٹر منظور نا گلایو
0: ہاں ڈاکٹر منظور صاحب گلایو بھی حکم کیو
5: لونے
0: प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। 0301-91-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे, 0301-91-8051। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। कॾहिं बि अव्हांखे मायूस न आहे थियणो, का बि बीमारी लाइलाज न आहे। जेकॾहिं तव्हांखे गुर्दे में पथरी आहे, पिते में पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। केॾो बि तव्हांखे संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु अधु मथे जो सूरु नज़र जी कमज़ोरी कन जो वहणु कन जो सूरु घटि ॿुधण में अचणु शुगर ब्लड प्रेशर दिलि जा मर्ज़ चेहरे जो रंग सांवरो आहे फट फुरड़ियूं ॿारनि में कद जो न वधणु औरतुनि में वज़न जो न वधणु औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाब इलाज कयो वञे थो। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। तव्हां कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहब खां मालूमात वठी सघो था, 0301-91-8051 ते। डॉक्टर साहब, अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसम आहे, जीअं तव्हां खीरे जो ॾस ॾिनो, इन खां अलावा ॿियूं बि जेको आहे सो बीमारियूं, पर पहिरियां काल जो जे तरफ़ हलूं भई कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम।
6: وعلیکم السلام سر چال
0: دعا الحمدللہ کیر پہ گلایا دا
6: حاجی خان مری
0: ہاں جی خان مری حکم گیو دا چھا پچھن چاہندا
6: سر کوڑی کمیر ماں پتو گلایا
0: جی دا
6: ڈڑو بھارا 4 مہینن جو ا کے ڈاک زکام کھنگ چھڈے نہ دو
0: اچھا گھن مہینن جو
6: ا 4 مہینن جو ہے
0: اچھا 4 مہینن جو ہے ڈاکٹر روبرو کھنی چوس دکھارے ونیوس डॉक्टर साहब इलाज ॾींदुसि रूबरू वारो वधीक बहितरु, छो जो न ॾिठो आहे 4 महीननि जो, इन जे लाइ ॾस ॾियण बि माना हिकिड़ी ग़लती हूंदी आहे, तंहिंजे करे रूबरू वारो वधीक बहितरु थींदो। ठीकु आहे
6: दादा,
0: हा न इनशा तव्हां डॉक्टर साहिब खां दवा वठंदो, फ़र्क़ु अची वेंदुसि। ठीकु आहे न, ओके माशाल्लाह। डॉक्टर साहिब नंढो ॿार हो 4 महीननि जो, इन जे करे अधु खे चयोसीं त बहितरु आहे त रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितरु। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहबु सिंध जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि, होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन। जेकॾहिं तव्हांखे मसाने जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद वधियल आहिनि, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। अव्हांखे गोॾनि जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु आहे, अव्हांखे नक जी हॾी वधी वई, हुनजी तकलीफ़ आहे, मादे जो सूरु आहे, मादे जी अल्सर आहे, तिरी अव्हांजी वधियल आहे, या जेको खाओ था उल्टी करे ॿाहिरि कढो था, या वज़न करे थो, या अव्हां चयो था त गर्मी में अव्हांखे का बि शइ वणे ई नथी, तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब सां राबितो करियो, उन जे क्लिनिक ते अचो। अलाह ताला जे हुकुम सां तमामु घणनि बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे ऐं अलहमदिल्ला तमामु घणा मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि डॉक्टर साहिबु वटि। सो डॉक्टर साहिबु, ॻाल्हि करियूं पिया गर्मी खां बचाव जे लाइ। ऐं चवंदुसि तव्हां दोस्तनि खे कुझु मशवरा ॾींदा आहियो, अॻु में बि ॾाढा सुठा मशवरा ॾींदा आहियो, हाणे बि कुझु मशवरा ॾियो त गर्मी खां पंहिंजो पाण कीअं बचाइजे, छो जो हीअ ॿ महीना इंतिहाई ख़राबु हूंदा आहिनि, जून ऐं जुलाई वारा, मई जून जुलाई, इहे गर्मी जे लाइ माना ख़ासि तौर ते कुराड़ो माण्हू आहे या नंढो ॿारु आहे उन जे लाइ ज़्यादातर तकलीफ़ पवंदो आहे।
2: अजय साईं, बिल्कुलु हिन वक़्तु जीअं मां शुरू में ॻाल्हि कई त गर्मी जो जेको दर्जा हरारत आहे 50 अबो वञे थो पियो, त इन में कोशिशि इहा करणी आहे त ॾींहं जो 11 बजे खां बाद में वेंदे 3-4 बजे ताईं ॿाहिरि न निकिरजे त बहितर आहे। कंहिं थधी छांव में जेको आहे सो माण्हू कमु करे, ज़मानो आहे, हलणो बि आहे, लेकिन एहतियात जेको आहे सो तमामु ज़रूरी हूंदो आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॿाहिरि निकिरणो ई आहे त महिरबानी करे जेको आहे सो पाण खे मथो ढके जेको आहे सो ज़रूरु निकिरजे। ऐं चश्मे जो इस्तेमालु, जेके बाइक वग़ैरह दोस्त हलाइनि था त उहो चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि, छो जो जेके सिज जा तेज़ शुआउनि जा जेके किरण आहिनि उहे असांजे अखियुनि ते जॾहिं पवनि था त असांजो अखियूं मुतासिर थी सघनि थियूं, ख़राबु थी सघनि थियूं। इन जे करे उहो तमामु ज़रूरी आहे। पाणी जो इस्तेमालु तमामु, छो जो हीउ जेको हीट स्ट्रोक लॻंदो आहे पोइ इन में डिहाइड्रेशन थी वेंदी आहे ऐं जिस्म मां पाणी आठ मुकमल ई जेको आहे सो अचानक से ख़तमु थींदो आहे, जंहिंजे करे पोइ माण्हू हाइपो में हलियो वेंदो आहे। हाइपो में वञण जो मक़सदु इहो आहे त माण्हू बेहोश थी वेंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू बेहोश थी वेंदो आहे त तकड़ि में उहो उतां निकिरणु बेहोशीअ मां ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। इन जे करे पाणीअ जो इस्तेमालु जिते बि माण्हू गॾु जेकॾहिं लॉन्ग ड्राइव ते वञे थो, घणे पंध ते वञे थो, त पाणी जी बोतल पाण सां गॾु ज़रूरु हुजे। वक़्ति वक़्ते सां पाणी जेको आहे सो माण्हू ज़रूरु पीए, लीमो पाणी पीए, उहो तमामु मुफ़ीद आहे। अॼुकल्ह जीअं बहिराड़ियुनि में ऐं लस्सी जो इस्तेमालु हिन मौसम में तमामु बहितरु आहे, या मिठाई जो शरबत जेको आहे सो उहो बहितरु हूंदो आहे, या ख़ुश्क आलू बुखारा मिलंदा आहिनि राति जो 4-5 दाणा ख़ुश्क आलू बुखारा, 4-5 दाणा इमली जा यानी गिदामिड़ी जा राति जो पाणी में पसाए रखो, सुबुह जो नेराने उहो पाणी पियो, अव्हांखे काफ़ी जेको आहे सो अव्हांखे सुधीराई मिलंदी ऐं अव्हांजो जेको गर्मी जो दर्जा हरारत आहे ऑटोमेटिकली घटिजी वेंदो, डिहाइड्रेशन घटिजी वेंदी, उहो बहितरु रहंदा। गुलकंद जेको आहे सो तमामु बहितरु आहे, राति जो पाणी में पिसाए रखो, ॿ कारा मिर्च, नंढिड़ो टुकड़ो मिस्री जो गुलकंद, सुबुह जो जेको आहे सो हुनखे पूड़ी ऐं उहो अछा, इहो शुगर वारे मरीज़नि जे लाइ मनो आहे, बाक़ी ॿियो पेशंट उहे हुनखे इस्तेमालु करे सघनि था। काफ़ी जेको आहे सो फ़ाइदो पवंदो, पाणी ऐं जो इंटेक यानी वधायो, पाणी जेतिरो थी सघे ओतिरो तमामु घणो वधायो। हिन गर्मीअ में जेको आहे सो गहरे कलर वारा कपिड़ा या जेको आहे सो थुला कपिड़ा पाइण सां घणनि जा शौक़ीन हूंदा आहिनि ऐं उहे इस्तेमालु कंदा आहिनि, इन सां जिस्म पची सघे थो, गर्मी वधी सघे थी। इन जेके लाइट क़िस्म जा कपिड़ा जेको आहे सो पायो, नरम सॉफ्ट कपिड़ा पायो, त इन सां बि जेको आहे सो अव्हांखे गर्मी खां बची सघो था। ऐं इहो ई जेको आहे सो रस्तो आहे, ॾींहं में 2-3 दफ़ा तव्हां विझी सघो था, उन सां अव्हांखे काफ़ी फ़ाइदो पवंदो। बजाए गोश्त वग़ैरह इन सीज़न में खाइण जे सब्ज़ियूं इस्तेमालु कयो, उहे अव्हांजे लाइ तमामु मुफ़ीद आहे। साई तूरी तमामु थधी भाॼी आहे ऐं कद्दू जी भाॼी तमामु बहितरीन आहे, इहे जेको आहे सो तव्हां इस्तेमालु करे सघो था। खीरो वंगो, फारवा, आलू बुखारा, जरदालू, इहे अव्हांजे लाइ, पपीतो तमामु बहितरीन हिन मौसम में, हीअ अलाह ताला जो हिकिड़ो करशमो आहे, अलाह ताला जा हिकिड़ा देन आहे, अलाह ताला जा तोहफ़ा आहिनि अव्हांजे लाइ, ई मखसूस हिकिड़ो टाइम जे लाइ इहे शयूं अचनि थियूं ऐं पोइ जेको आहे सो हली वञनि थियूं। इन मां जेतिरो थी सघे त ओतिरो तव्हां फ़ाइदो तमामु घणो वठो, त जीअं अव्हांजे जिस्म में जेको आहे सो जेकी पाणीअ जी खोट डिहाइड्रेशन थी वञे थी या जेकी कमज़ोरी थी वञे थी, माण्हू जिस्म न ढाल थी वञे थो, उहो जेको आहे सो उन खां बची सघो था ऐं इहो करण सां अव्हांखे काफ़ी सारो फ़ाइदो पइजी सघे।
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु, ऐं अव्हां जेके फ्री ॾींहुं चेकअप कंदा आहियो उहे बि असां दोस्तनि खे ॿुधायो आहे आख़िर में कुझु पियो
2: अॼु साईं प्रोग्राम जे शुरूआत में विच में अव्हां बि जेको आहे सो पेशंट्स खे, दोस्तनि खे, लिसनर्स खे ॿुधाईंदा आहियो, असां बि ॿुधाईंदा आहियूं, वरी ॿीहर ज़रूरु जेको आहे सो इहो नोट कराईंदा हलूं, छो जो घणा अंगारे जे ॾींहुं असां वटि फ़ोनूं कंदा आहिनि क्लिनिक ते, न लेकिन अंगारे जो ॾींहुं असांजी क्लिनिक बंदि हूंदी आहे, इहो थोरो ज़हन में हुजे। ऐं उनखां अलावा 3 ॾींहं असां वटि चेकअप फीस फ्री हूंदी आहे, जेके हज़रात उन्हनि जेके ग़रीब हज़रात आहिनि उन्हनि मां फ़ाइदो वठी सघनि था। मिसल जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं असांजी 3 ॾींहं चेकअप फीस फ्री हूंदी आहे, दवाऊं अलबत्त पेशंट वठंदो आहे। उन खां पोइ जेको टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहिनि। क्लिनिक जो हंधु जेको आहे सो अवां सभिनी खे ख़बर आहे मशहूरु आहे हिन वक़्तु चेयरमैन होम्योपैथिक क्लिनिक अव्हांजे शहर मेहरापुर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप अव्हां जीअं जेको आहे सो कोटड़ी खां ईंदो त कार्नर ते ई जेको आहे सो पंप आहे उनजे साम्हूं जेको आहे सो क्लिनिक आहे ऐं नंबर अव्हांखे पुकारियो वियो आहे ॿुधायो वियो आहे 0301-2196-8524 कलाक इहो खुलियल हूंदो आहे सिर्फ़ु इहा महिरबानी कंदा कयो जेके दोस्त राति जेको आहे सो ईअं वांद कई वारी फ़ोनूं कंदा आहिनि उन में जेके असांजो कमु वारो पेशंट हूंदो आहे जेको ज़रूरी जेके मसइलो हूंदो आहे उहो रहिजी वेंदो आहे छो जो ज़ाहिरी आहे त हर को माण्हू मसरूफ़ हूंदो आहे पंहिंजे कमनि कारनि में हूंदो आहे फ़ोन सिर्फ़ु असां उन्हनि खे नंबर ॾिना त जेके जिनखे तकलीफ़ आहे त जीअं असां उन्हनि खे आगाही ॾेई सघूं ऐं हू उन मां फ़ाइदो वठी सघूं
7: उन मां फ़ाइदो वठूं तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो इन हिते अॼोको प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान एडवोकेट हाकिम अली जिस्काणी खे ॾींदा इजाज़त अलाह निगहबान अलाह वाहि